नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनला वेळान आम्ही उलयतात. तेच बराबर 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार शेनवार, भारतीय सौर दीस 30 अधिक ज्येष्ठ, शके 1948, म्हळ्यारच 20 जून 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 10 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्हें करतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. आगपनो FM रेनबो सेवेन बरोबर सवरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावलें सोक्ष पिजपी हिंदीतल्यान खबरो. तुम्हें करतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा कांकणा चत्ता दिल्ली केंद्रावलें सोक्ष पिजपी हिंदीतल्यान खबरो.

सकाळची बरोबर सवरे जाऊन 5 मिनटं आणि 50 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आंकुपेनो एफ एम रेनबो सेवेन तुमकां तरेकवारश कार्यावळींचो आस्वाद दिवच्या पयलीं घेवया एक नदर आमच्या तरेकवारश वितरपी कार्यावळींच्या रुपरेषेचेर.

अंगपनो एफएम रेनबो सेवेंत बरोबर सर्वर जाऊन 10 मिनटांचर तुमका ऐकूंक मेळटली सुंदर अशा भक्तिगीतांची कार्यावळ पुष्पांजली, तर उपरांत सर्वर जाऊन 32 मिनटांच्या वेगात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत देवेंद्र मुरडेश्वर हांचे बांसुरी वादन, तांणी आपल्या बांसुरी वादनांतल्यान सादर केल्लो राग भैरव. उपरांत सकाळच्या 7 वर जाऊन 10 मिनटांचेर आसतली नमस्कार गोवा ही कार्यावळ, आनी ह्या कार्यावळी मजगती 7 वर जाऊन 25 मिनटां ते 7 वर जाऊन 30 मिनटां.

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 10 मिनटं आणि 45 सेकंद जातात. तो ऐकत आहे 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा आणि ऐकू पॅनो FM रेनबो सेवेन. ह्या खेळाक वेळ झालो असा दिसाची सुरवात करपाचो आणि दिसाची सुरवात करताना आर्गां दिवपाचो परमेश्वराक, आमच्या रचनाकाराक, जाणी आमकां हो सुंदर असो दीस आणि ह्या दिसांत जीण दिल्ली आसा. म्हणटकच चलात जिणेचे सार्थक करीत देवाक आर्गां दिवया, ताका धन्यवाद म्हणूया ह्या सुंदर अशा दिसा खातीर, ह्या सुंदर अशा नव्या अणभवा खातीर. आणि ह्या दिसाचो अणभव घेतना आज भात घेऊया तरेकवार अशा भक्तिगीतांनी सजिल्ल्या भक्तीचो. चलात अर्पित करूया पुष्पांजली ह्या कार्यावळीक आणि दिसाक सुरवात करताना बाप्पा गणपतीक नमन करीत श्री गणेश वंदना गुलशन कुमार हाणी गायली. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर सुंदरशी ही भक्तिगीता पुष्पांजली ह्या कार्यावळीतल्या.

भागपणो जंय भक्ताचो निवास, जंय ताच्या भक्तीचो निवास, थंयच देवाचो निवास. आनी म्हणूनच मनान सदांच सात्वीक विचार दवरत, चित्त शुद्ध दवरत. देवाची पूजा करूया आनी देवाचो निवास मनांत घेत देवाक आपणायत. चलत देवाची पूजा भक्ती ताच्या पांयकडे अर्पित करीत. शेंदूर म्हणात, कुकूम, हळद, चंदना सांगतान, फुलां सांगतान अर्पित करूया ही सुंदर अशी भक्तिगीतां. आणि ऐकूया हे मुखावेले सुंदर अशें भक्तिगीत, रामा रघुनंदना. आगपणो शेनवारा दिसा लोक देवा हनुमानाच्या देवळांत वतात आणि देवाक तेल अर्पित करतात. असे म्हणतात की देवा हनुमानान केली सेवा खंय ना खंयच्यान देवा श्रीरामांक पावता. म्हणटकच आयच्या ह्या दिसा सगळ्यांत पयलीं श्रीराम हांकां नमन करून ऐकूया हें सुंदर अशें भक्तिगीत, रामा रघुनंदना.

105.4 मेगाहर्ट्झचा चर्तुम ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. सकाळची बरोबर सवर जाऊन 30 मिनटां आणि 2 सेकंद जातात. मुखेल सुवात तुमकां आयकूंक येता ह्या वराच्यो मुखेल खबरो.

सकाळच्या बरोबर 6 वाजता जाऊन 32 मिनटं आणि 13 सेकंड जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आकुपॅनो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक तुम्ही ऐकल्यो ह्या वराच्यो मुखेल खबरो. कांय खिणांतच येता तुमच्या खातीर सुंदरशा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ.

सगळ्याची बरोबर सवर जाऊन 33 मिनिटं आणि 19 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आकुपनो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक मैमगाचो येवकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत. आज ह्या कार्यावळींत तुमकां ऐकूंक दिता देवेंद्र मुर्डेश्वर हांचे बासुरी वादन आणि ताणी आपल्या बासुरी वादनांतल्यान सादर केल्लो राग भैरव.

नो आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यमळेंत तुम्ही ऐकले देवेंद्र मुर्डेश्वर हांचे बासुरी वादन आणि ताणी आपल्या बासुरी वादनातल्यान सादर केल्लो राग भैरव. आणि हांचे सांगतकच जगा पेन वेळ जालो आसा ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा दर दिसा तुमच्या खातीर घेवन येतात तर एक वर्ष कार्यावळी खुबशे संगीत आणि खुबशी अशी मजा मस्ती. ह्या खिणाक तुम्ही आस्वाद घेताले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर।

सगळ्याचे बरोबर 7 वाजून 10 मिनिटं आणि 33 सेकंद येतात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. अगपेनो FM रेनबो सेवेन ह्या खेळाक मैमोगाचं योगकार आणि तुमका मैमोगाचं योगकार देत सलाद व्हरता आमच्या सुंदर अशा कार्यवळीन जिचे नाव जावन आसा

जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार. तुम्हें ट्यून इन कराते हैं 105.4. दिस इज 105.4 मेगाहर्ट्ज सेंचर FM रेनबो. आणि एक बनो FM रेनबो तुमच्या खातीर. ह्या खिणाक आम्ही घेऊन आल्यात नमस्कार गोवा, ही सुंदर अशी कारवळ जय तुमका आस्वाद घेऊ म्हटलो तर एक वर्ष गीतांचो, खूपशा अशा मजा मस्ती एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशनाचो. म्हणटकच ह्या कार्यावळीक सुरवात करतना जे हा जेन्ना तुमची वाट पळयता तरेकवार अशे आमचे सेगमेंट. चलात आयच्या ह्या कार्यावळीक सुंदर अशा सुविचारानच सुरवात करुया, जेणे करून जी हा तुमचो माइंड और आपका दिल रिफ्रेश जातलो बऱ्या विचारांतल्यान. आणि जी हा आयचो दीस तुमकां खंय ना खंय विचार करपाक लायतलो की जेन्ना आयज हांव बऱ्या सुविचारांतल्यान दिसाची सुरवात करता, क्यू ना मे बी बऱ्या सुविचारान बरें वागून दुसऱ्यांक मदत करूं. म्हणटकच चलात चॅरिटी बेगीन्स एट होम जेन्ना म्हणटात, खुद से सुरवात करते हैं आयकून.

0: सदरचो सेगमेंट विचार किरण, जो तुमकां हेल्प करतलो दुसऱ्यांक मदत करपाक.
1: जेन्ना आमी नमळीकायेन म्हान जातात तेन्ना आमी म्हानतेच्या चड चड लागी वतात. देखूनच नमळीकायेक आपणायात आणि खरे अर्थान म्हान जायात. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर.

ऐक पेनो अरिजीत सिंग हाणी गायल्ले सुंदर अशे वातावरणाक और भी रोमांटिक करने वाला गाना तुम्हें ऐकले इन्ना सुणा 105.4 मेगाहर्ट्सांचेर कार्यमेळेंत मुखावले सुवातेर तुमकां आयकूंक दिता तरेकवारशी आनी गितां खुबशी मजा मस्ती एंटरटेनमेंट वाली बाते. पूण ताज्या पयलीं ऐक पेनो घेवया कार्यावळींत एक ल्हानसो विसव, कारण 7:25 तुमच्या खातीर येता कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो. परतून म्हणया नमस्कार गोवा ह्याच कार्यावळींत 7:30 घेवन आमचे तरेकवारचे सेगमेंट आनी ह्या सेगमेंटांतल्यान खुबशी अशी मजा मस्ती एंड एंटरटेनमेंट. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. वेल आपके दिल से हमारे दिल तक. आणि तुम्ही असात या खेळात, मग तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली ऐकत FM रेनबो.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लागेच्या थळार आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिसा कार्यक्रमात मोठ्या संख्येन सहभागी जावपाचो आदेश काढला. तशेंच कर्मचाऱ्यांनी क्यू आर कोड स्कॅन करून आंतरराष्ट्रीय योग दीस कार्यक्रमांतल्या आपल्या सहभागाचें प्रमाणपत्र तयार करून आपल्या कार्यालयाक धाडचें. टपाल निवृत्ती वेतना कडेन संबंधीत आशिल्ल्या कागाळीचें वेळार आनी प्रभावीपणान निवारण करचे खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोवा विभागान 20 जुलय दिसा दनपारच्या 3 वरांचेर पणजी पोस्ट मास्टर जनरल कार्यालयान टपाल निवृत्ती वेतन अदालत आयोजीत केल्या. ही अदालत गोवा आणि महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या टपाल विभागाच्या सेवानिवृत्त वा मरण आयिल्ल्या कर्मचाऱ्यांक निवृत्ती वेतन आणि हेर

या कागाळीचे वेळार आणि प्रभावीपणान निवारण करचे खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोवा विभागान 20 जुलै दिसा दनपारच्या 3 वरांचेर पणजी पोस्ट मास्टर जनरल कार्यालयान टपाल निवृत्ती वेतन अदालत आयोजीत केल्या. ही अदालत गोवा आणि महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या टपाल विभागाच्या सेवानिवृत्त वा मरण आयिल्ल्या कर्मचाऱ्यांक निवृत्ती वेतन आणि हेर निवृत्ती वेतन लाभांच्या अशा प्रकरणाचेर विचार करतली जी 3 म्हयन्यापेक्षा चड काळान सावन पडून आसात. पात्र निवृत्ती वेतनधारकांनी आपलो अर्ज थारावीक नमुन्यात पोस्ट मास्टर जनरल कार्यालय विभाग, गोवा विभाग, पणजी ह्या पत्त्याचेर वा ईमेलाचेर धाडून करचो. आयतारा 21 जून 2026 दिसा जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एकनाथ क्लिटस हांणी परिक्षेच्या कार्यालयात तयारीचो निवाळ घेतले आनी प्रशासनान केल्ल्या वेवस्थापना विशीं पत्रकारांक म्हायती दिली. कदंब हेरदारी महामंडळान 21 जून दिसा नीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था केल्या. पणजी ते कुजिरा बांबोळी स्कूल कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रीय विद्यालय बांबोळी, पणजी ते INS मांडवी, बेतीवेरे, म्हापशा ते सेंट झेवियर हायर सेकेंडरी, म्हापशा ते संत सोयराबनोत आंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे, साखळी ते सरकारी महाविद्यालय साखळी, मडगाव ते NIT कुंकळी फोंडा ते केंद्रीय विद्यालय फोंडा, वास्को ते केंद्रीय विद्यालय 1 दाबोळी आणि केंद्रीय विद्यालय 2 दाबोळी वास्को अशी व्यवस्था असतली. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण काल राज्यांत चडांत चड तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 27 डिग्री सेल्सियस नोंद झाला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

जी हां, पुरतोन एफर्ट माय मगाचो. हॅलो, वेलकम आणि नमस्कार. तुम्ही ट्युरिन केलात 105.4 ऐकपणो 105.4 मेगाहर्ट्झांचेर माय मगाचो योग काढता तुमचे होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली. आणि चला सांगा दीत एकामेकाक. जी हां, म्युझिकली ऑल इयर्स आपके दिल से हमारे दिल तक हीच डोर मुखार कंटिन्यू करत घट्ट बांधत आस्वाद घेऊया नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो आणि ह्या कार्यावळीतल्या तरेकवारांच्या सेगमेंटातलो. आणि ह्या खिणाक परतून एक फावट पाऊल दोरिया संगीतमय अशा सुंदर अशा गीतांच्या सेगमेंटान. आणि ऐकूया शान हाणे गायिल्ले हे सुंदर अशे गीत. आयकपनू सकाळचो वेळ म्हणटकच उठना फुडें सगळ्यांत पयली गजाल ब्रश केल्या उपरांत आमकां लागता ती म्हळ्यार एक गरम गरम चाय किंवां एक गरम गरम कॉफीचो कप. म्हणटकच चलात ह्या खेळाक हांव तुमकां च्या किंवा कॉफी ऑफर तर करूंक शकना, पण येस ऑफकोर्स चलात एकामेकां सांगतान आस्वाद घेऊया ह्या सुंदर अशा ओठाकडे आशिल्ल्या कॉफीचो. आस्वाद घेऊया ह्या सुंदर अशा गीताचो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एक कॉफी ओठांशी.

जी हाँ, ही सुंदर अशी कॉफी तुम्हा ऐकली शान ह्यांच्या आवाजान आणि मग खाली स्वाते तुमका ऐकून देता सोनिया शिरसट हांचो आवाज ह्या सुंदर अशा गीता खातीर. तुम्ही ऐकतात 105.4 MHz एफ एम रेनबो. तर नमस्कार गोवा ह्या करवेन या खेळाक. जी हां, संगीतमय हा आमचो हो सेगमेंट.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम.

0: तर जीवित जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

0: सकाळचे बरोबर 7:44 आणि 15 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकतात 105.4 MHz एफ एम रेनबो आणि या खेळात एफ एम रेनबो ऐकतात. नमस्कार गोवा, मी तुमचे होस्ट आणि दोस्त म्हणतात ऐकबेनो ह्या खेळात. चला पळूया संगीतमय सेगमेंटा उपरांत आमच्या ह्या सुंदरशा सेगमेंटाकडे ज्याचं नाव जावन असा सरभोवतण. आणि आजची ही सरभोवतण कार्यावळ सादर करतात उषा नाईक आणि डॉक्टर साईश देशपांडे.
1: नमस्कार ऐकू बेनो, सप्तकी सरभोवतण ह्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार.
2: गोंयांत पावसाच्या मिर्गाची तारीख येऊन गेली तरी पावसान जाय तसो नेट धरिल्लो दिश्टी पडना. गोंयांत पाऊस उणो झाला आणि गोंयांत साधारणपणान 1 ते 17 जून ह्या दिसांनी 17.72 इंच पावसाची नोंद जाताली, पूण अंदू ती साधारणपणान 6.53 इंच इतलीच जाल्या. अंदू पावसाचो आंकडो उणो जाला. सगळी कडेन हो अंदाज उक्तायता की अंदू पाऊस उणो असतलो. राज्यातल्या तापमानात वाढ जाल्या. फुडले 6 दीस राज्यात चडान चड तापमान वाढतले आणि ते 32 ते 34 अंश जातले असो अदमास उक्तायला. म्हणतकच सगळ्यांनी काळजी घेऊची.

ऐकू इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम म्हळ्यारूच ITMS यंत्रणा बसोवपा खातीर गोंय राज्याच्या 26 सुवातांची आतां निवड जाल्या. 30 जूनच्या मध्यान राती सावन ही यंत्र

यंत्रणा अमलात येतली आनी कसलेय तरेचे येरादारी नेम मोडल्यार ताचो तालांव सरळ मोबायलाचेर येतलो अशी कळोवणी येरादारी संचालनालयान जारी केल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेन्सर आनी कम्प्युटर व्हिजन ह्या तंत्रगिन्यानावरवी ITMS रियल टायम येरादारीच्या हालचालींचेर पाळत दवरतली. तशेंच कसलेय येरादारी नेम मोडल्यार ते कॅमेऱ्यावरवी नोंद करून फोटोवा सयत तालांव वाहन धनियांच्या मोबायलाचेर धाडटले. तालांव जरी वाडयले तरी येरादारीचे नेम पाळप, स्वताची आनी बाकीच्यांची काळजी घेवप हे तुमच्या आमच्या हातांतूच आसा. म्हणून एक जबाबदार वाहन चालक जाऊया.

0: आयजकाल आमी पळयतात जीवनशैली कडेन जुळिल्ली खुबशी नवी नवी दुयेंसां भुरगीं आनी तरणाट्यां मदीं प्रभावीत जायत आसात. गोडे मूत, हायपर टेन्शन सारकी दुयेंसां भुरग्यांक सुद्दां जायत आसात. हाचोच अर्थ ही दुयेंसां ल्हान वयार दिसची न्हय हाचे खातीर आमी आमची लायफस्टायल म्हळ्यार दिनचर्या आनी जगपाची पद्दत बदलपाची गरज आसा. भारत सरकार राबयता तो फिट इंडिया मुवमेंट एक अशी चळवळ जी आमकां निरोगी दवरपाचेर भर दिता. जून म्हयन्याची 21 तारीख ही आंतरराष्ट्रीय योग दीस म्हणून मनोवपाची तारीख. फाल्यां 21 जून आंतरराष्ट्रीय योग दीस. त्याच निमतान स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ परिवार, स्वस्थ राष्ट्र हे सपन पळोवया. योग ध्यान आमच्या शरीराक शक्ती हाडटा. मन एके विशिष्ट दिशेन कार्यरत उरता. पुराय दीस प्रसन्न रावपाक योग आमच्या मनाक तयार करता. पूण चुकीचे पद्दतीन योग ध्यान करप ना अशें तज्ञ सांगतात, कारण ताचो आमच्या शरीराचेर वायट परिणाम जावंक शकता. योग्य पद्दतीन योग शिकून घेवप आनी योग्य तरेन तो करप म्हणूनच मार्गदर्शक जाय आसता. योग आमचे जिणेंत कितलो म्हत्वाचो हे आमकां सांगतात योग इन्स्ट्रक्टर निलिमा जोशी.
1: नमस्कार, माझे नाव निलिमा विष्णू जोशी. हांव गोंयचे योग इन्स्ट्रक्टर जावन आसा. योगा हो फक्त एक्सरसायज न्हू, तर ते आमकां आमच्या जिवनांत बाकीच्यो गजाली शिकयता. इतल्या धांवपळ जिवनांत बॅलन्स कसो हाडप ते तुमकां योगाच शिकयता. हितून योगा आमकां फिजिकली, मेंटली एन्ड इमोशनली फीट रावपाक हेल्प करता. फक्त दिसाचे 30 ते 40 मिनटां प्रत्येक मनशान स्वता खातीर दिवपाक जाय. तितून तुमी थोडी स्ट्रेचिंग, आसन, प्राणायम आनी लास्टाक शवासन केले जाल्यार तुमी तुमचो स्ट्रेस कमी करतले, तुमी तुमचो फिटनेस इम्प्रूव करतले, आनी दुसरें म्हणजे तुमची बॉडी एक्टीव उरतली आनी तुमच्या मदीं एक बरो चांगलो बदलाव दिसून येतलो. सगळ्यांक दिसता योगा हो खूब बोरींग, कोण एका जाग्यार बसतलो, पूण एकदा योगा करून तरी पळयात, तो एक्सपिरियन्स घेवन तरी पळयात. जेन्ना तुमी तुमचे सगळे काम सोडून स्वता खातीर मॅटार येवन बसता पळय, तेन्ना तुमचे मन शांत जाता, सगळे थॉट्स खंय नाच जाता. कित्याक तर तेन्ना तुमी फक्त आनी फक्त स्वताचेर फोकस करता आनी तितून तुमचो कॉन्फिडन्स वाडटा. तुमी तुमच्या वांगडा एक बरो वेगळो पॉझिटिव्ह रिलेशन तयार करता आनी तो रिलेशन खूप आनी खूप बरो असता आनी तितून तुमी एक्च्युली स्वताक ओळखपाक लागता. त्याच खातीर योगा प्रत्येक मनशान करप, ल्हानपणापासून ते व्हडल्या पर्यंत सगळ्यांनी योगा करप. बिकॉज जो योगा करता तोच हेल्दी उरता. तर योगा डेच्या निमित्तान तुमी तुमच्या खातीर म्हणजेच स्वता खातीर एक संघ

0: संकल्प करा की आयच्यान आपूण एवरीडे म्हणजे सदांच योगा करतलो. कित्याक तर योगा करून आपल्याक हेल्दी रावपाक जाय आणि फिट रावपाक जाय.
1: देव बरे करूं भायनेली माजोशी. तर फाल्यां 21 जून आंतरराष्ट्रीय योग दीस. निरोगी भारत, निरोगी राष्ट्र, निरोगी घर आणि निरोगी समाज घडोवपाक आमचोय हातभार तितलोच म्हत्वाचो. तर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दीस पाळूया आणि जीवित निरोगी दवरूया.

इष्टानो, ही आशिल्ली ह्या सप्तकातली सरभोवतण ही कार्यावळ. परत मिळूया फुडल्या सप्तकांत ह्याच दिसा ह्या चॅनलाचेर. तो मेरेन निरोपासचो. नमस्कार.

तर ही आशिली आमची सरभोवतणी कार्यावळ नमस्कार गोवा ह्या कार्यावळी मजगती सादर करपी आशिली उशा नायक आनी डॉक्टर साईश देशपांडे. आगपेनू हाज्या सांगातकच वेळ जालो आसा नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो घेवन येता बरोबर 8 वरांचेर तुमच्या खातीर समाचार प्रभात.

संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणें संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश्क गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गीतातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्यान दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्यान नवा आशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाषेन तिची कारकिर्द नवी मोडणां घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारक्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हूण 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटांत तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हय हय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे
3: कलात्म गोय
2: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
1: कलात्म गोय
5: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात जसे की जिम धावप सायकलिंग पेवप झुंबा खेळ आणि कॅलिस्थेनिक्स
6: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात ते कूड घट्ट करतातच वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर

0: ते बळकट करतात.
1: पण योगाचे खाशेलेपण अशें की तो फकत कुडीचेरूच काम करिना तर कूड, मन, श्वास आनी मनशाच्या जिविताच्या पुराय विकासाचेर काम करता.
2: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
0: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
2: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशीं अशें म्हणतात,
0: व्यायाम आमकां घटमूट करता पण योग आमकां सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

सगळ्याचे बरोबर 8:25 आणि 30 सेकंद येतात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आयकुपनो एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळाक माही भगतचो येवकार जिणेचे तरेक वर्ष रंग दाखोवपी कातरांच्या कार्यावळींत. चला तर वेळ वगड्या नसतना कातरांच्या कार्यावळीक सुरवात करतना तुमकां आयकूंक दिता एलन कॉस्ता हाणें गायिल्लें हें कातार दोवें घर.

तर एक माझी कार्यवळी आणि गाताना तुमची वाट पळता. आपण त्याच्या पहिली घेऊया एक लहानसं विसव. बरोबर 8:40 तुमच्याखाती येता कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. ऐकत राहा 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. भला आपके दिल से हमारे दिल तक ह्या खेळा घेऊन आला तुमच्याखातीर जिणेचे तरेकवारचे रंग दाखोवपी कांतारांची कार्यवळ. ह्या खेळाक हॉलांचो विसव घेऊन येता कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. ऐकत राहा FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर.

0: 104.4 मेगाहर्ट्स FM रेनबो कायत खणातच येता कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 2 दिसांच्या ओडिशा आनी अस्तंत बंगालाच्या भोंवडेर आसात. भारताचे वडील प्रशासकीय कर्मचारी विवेक अग्रवाल हांकां 2026-27 वर्सा खातीर अर्थीक कृती कार्यदळाचे उपाध्यक्ष म्हूण वेंचून काडल्यात. आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 फाल्यां संवसारभर मनयतले. फाल्यां जावपा आशिल्ली री नीट UG परिक्षा सुटसुटीत निपक्ष आनी पारदर्शक पद्दतीन घेवपा खातीर पुराय तयारी जाल्ल्याचे राष्ट्रीय चाचणी संस्थेन जाहीर केला. आनी भारत आनी अफगाणिस्तान मदीं 3रो आनी निमाणो एका दिसाचो क्रिकेट खेळ आयज चेन्नईच्या MA चिदंबरम मैदानार जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 2 दिसांच्या ओडिशा आनी अस्तंत बंगालाच्या भोंवडेर आसात. ओडिशात ते मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर गावात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या 68व्या वाढदिसा निमतान तांची भेट घेतले. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री पहाडपुरातल्या संथाली जहेरा आणि हो जहेरा ह्या पवित्र सैमीक थळाचेर प्रार्थना करतले. तशेंच कौशल्य केंद्र आणि पहाडपूर शाळेक भेट दितले. उपरांत मयूरभंज जिल्ह्यातल्या रायरंगपुरात मोहनचरण मांझी सरकाराची 2 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आयोजित कार्यावळीत ते हाजीर रावपाचे आसात. ह्या वेळार ते 47,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतले. ह्या प्रकल्पात वीज, उद्देगीक मुळावी बांदावळ, रस्ते जोडणी, पिवपाचे उदक, भलायकी, शिक्षण, पर्यटन, शिंपणावळ हांचो आस्पाव जाता. उपरांत प्रधानमंत्री हुगली जिल्ह्यातल्या तारकेश्वरात अस्तंत बंगालाच्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात हाजीर रावपाचे आसात. तशेंच ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले, जाचे खाला देशातल्या 9.44 कोटी शेतकारांच्या बँक खात्यात थेट 18,880 कोटी रुपया हस्तांतरीत करतले. तशेंच अस्तंत बंगालात प्रधानमंत्री फसल बिमा येवजण, डिजिटल कृशी अभियाना खाला ॲग्रीस्टॅक आनी प्रधानमंत्री धनधान्य कृशी येवजण अश्यो मुखेल केंद्रीय कृशी येवजण्यो चालीक लायतले. प्रधानमंत्री फाल्यां कोलकत्तात जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यावळीत वांटो घेतले. ही कार्यावळ सकाळी 6:30 वरांचेर सुरू जातली. उपरांत ते कोलकत्ताच्या श्यामाप्रसाद मुखर्जी बंदराचेर INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ह्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौदळ जहाजांचे जलावतरण करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या भेटेर आसात. महालक्ष्मी देवळ वाठारातल्या वेगवेगळ्या उदरगत कामांचे ते उक्तावण करतले आणि देवळ वाठारात अस्तंत महाराष्ट्र मंदिर उदरगत येवजणे खाला चालू आशिल्ल्या उदरगत प्रकल्पांचो नियाळ घेतले. तशेंच ते कोल्हापूरच्या पुलीस परेड मैदानाचेर भौशीक बसकेंत उलोवप करतले. उपरांत ते इचलकरंजीतल्या जनता सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचें उक्तावण करतले आनी सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारा निमतान आयोजित कार्यावळीत वांटो घेतले. तशेंच ते शेतकारांच्या मेळाव्याकूय मार्गदर्शन करतले. भारताचे वडील प्रशासकीय कर्मचारी विवेक अग्रवाल हांकां 2026

भरपाय दिवपाच्या प्रकरणात हो निकाल दिला. नियुक्त पतपथावेल्यान चलपाचो मुळावो हक्क चालीक लावपा खातीर नियामक संस्था स्थापन करपाची सुचोवणी सर्वोच्च न्यायालयान केल्या. अशी नियामक संस्था सरकारी वा उद्देगीक नियंत्रणाबगर स्वतंत्र आणि निपक्षपाती निर्णय घेऊन संस्थांची प्रामाणिकता तिगोवन दवरतली अशें न्यायालयान सांगला. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयातल्या अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामात चड पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती उदेंत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोयात आयज उष्णतायेच्या ल्हारांची शक्यताय आसा. खेळ. भारत आणि अफगाणिस्तानामधलो तिसरो आणि निमाणो एका दिसाचो क्रिकेट खेळ आयज चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानार जातलो. दनपारा 1:30 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. भारतान पयलीच 2-8-0 अशी आघाडी घेऊन ही मालिका जिखल्या. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 2 दिसांच्या ओडिशा आणि अस्तंत बंगालाच्या भोंवडेर आसात. भारताचे वडील प्रशासकीय कर्मचारी विवेक अग्रवाल हांकां 2026-27 वर्सा खातीर अर्थीक कृती कार्यदळाचे उपाध्यक्ष म्हूण वेंचून काढल्यात. आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 फाल्यां संवसारभर मनयतले. फाल्यां जावपा आशिल्ली रीनीट यूजी परिक्षा सुटसुटीत निपक्ष आनी पारदर्शक पद्दतीन घेवपा खातीर पुराय तयारी जाल्ल्याचें राष्ट्रीय चाचणी एजन्सीन जाहीर केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।

सकाळ बरोबर 9:28 सेकंड येतात. तर मी गीता दीक्षित 500 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि ऐकू पेनो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक तुमकां आयकूंक दिता सुंदर अशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार, जंय तुमकां आयकूंक मेळटली आज 1950s लेगर 1980s के दोयके गानो को. म्हणटकच चलात ह्या दौर मे चलते हुए तुमकां आज आयकूंक दिता 1970s के दौर के गाणे. आणि इस दौर मे जेन्ना आमी पांय दोर तुमकां आयकूंक दिता ह्या दौराचे 1970s हे फिल्म जॉनी मेरा नाम ह्या फिल्मांतल्यान हे गीत आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्झचे फिल्म रेनबो. हे गीत लता मंगेशकर गायतात बाबुल प्यारे आणि उपरांत किशोर कुमार आणि आशा भोसले हांचो जोड आवाज अहो मेरे राजा ह्या गीता खातीर.

कोई खुशियों का नजराना है. सुंदर अशें गीत तुम्ही ऐकलें मोहम्मद रफी ह्यांच्या आवाजातल्यान. आयकुपेनो आन मिलो सजना ह्या फिल्मातल्यान. कार्यमळेत मुखावले सुवात तर तुमकां आयकून येता पुरब या पश्चिम ह्या फिल्मातल्यान हें गीत.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: आयच्या काळात व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स।
3: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपयोगाचे असतात, ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात।
4: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता।
2: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता। योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता। योगात कसलीच सर्त नसता। योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय।
3: योगा खातीर म्हार्गी साधना वा उपकरण लागनात। योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा, भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात।
2: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला।
4: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता। देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
3: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हा
3: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

जी हां, पोर्तुने फॉर्ड माय मगाचं युकार सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवळींत. आयकुप्यानो, सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवळींत तुमकां आयकूंक मेळटा 1950s से लेकर 1980s के दौर के गाणे. आणि आमी आज आयकतात 1970s चे नगमे. म्हणटकच चलात ह्या विसवा पयली आमी आयकतालीं पुरब या पश्चिम ह्या फिल्मांतल्यान गीतां. म्हणटकच तुमकां आयकूंक दिता ह्याच फिल्मांतल्यान हें सुंदर अशें गीत, भारत का रहने वाला.

0: मिलते रहेंगे हम अकबनो अभिनेत्री ह्या फिल्मातल्यान हे सुंदर अशे गीत मी ऐकलं 105.4 मेगाहर्ट्झांचेर सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीन जय तुमकां ऐकूंक मेळटा 1950 लेकर 1980s के दौर के गाणे ह्या खिणाक तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आणि म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करूया. गोंय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.

105.5 MHz मै घेतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि ह्या खेळांक एफ एम रेनबो सेवेन तुम्ही घेतात सुंदर अशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार जय तुमकां आयकूंक मेळटा 1950s लेकर 1980s के दौर के गाणे आणि ह्या खेळांक खूपन वेळ झालो आसा ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो कारण मुखाले सुवातेर बरोबर 10:05 मिनटांचेर तुमच्या खातीर येता दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपे जावपी इंग्लिशींतल्यान खबरो

सकाळचे 10:10 आणि 48 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. रसिक हो, FM रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, ज्यात समावेश आहे नाट्यगीते, भावगीते तसंच चित्रपट गीतांचाही. आणि आज ह्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया नाट्यगीतांतून. हे पहिलं नाट्यगीत गात आहेत बकुल पंडित, उगवला चंद्र पुनवेचा.

रसिकहो, बकुल पंडित ह्याने गायलेल्या ह्या नाट्यगीतानंतर ऐकूया कीर्ती शिलेदार ह्यांचं वृक्ष वेल या दोहींची हे नाट्यगीत, आणि त्याच्यानंतर शोभा जोशी ह्यांचं थाट समरीचा दावी हे नाट्यगीत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी, आणि FM रेनबो वाहिनीत तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम.

रजगहो कीर्ती शिलेदार ह्याने गायलेलं हे नाट्यगीत तुम्हें गत होता वृक्षवेल ह्या दोहींची. कार्यक्रमांत पुढे ऐकूया संजीव अभ्यंकर ह्याने गायलेलं हे भावगीत या अथांग अवकाशाला.

तसंच हे गीत संजीव अभ्यंकर यांच्या सुमधूर आवाजात तुम्ही ऐकत होता. 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आणि कार्यक्रमात पुढे ऐकूया शॉर्टकट दिसतो पण नसतो ह्या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे चित्रपटगीत. रसिक हो, ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत निलेश मोहरीर.

रसिक हो तूच जगतू ह्या चित्रपट गीतानंतर पुढे ऐकूया यती मन मम मनीत त्या. हे ययाती आणि देवयाने ह्या नाटकातील हे नाट्यगीत. रसिक हो ह्या नाट्यगीताचे गीतकार आहेत कुसुमगरज आणि संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. हे स्वर प्रल्हाद आडफडकर ह्यांचे आहे.

रसिक हो, ह्या नाट्यगीतानंतर कार्यक्रमात हे पुढचं भावगीत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत संगीतकार संदीप खरे यांचं सलील कुलकर्णी यांच्याच स्वरातून. रसिक हो, धूसर झालेल्या आठवणी, तुटलेले दुवे आणि पुढे फिरण्यावर आधारित आहे हे भावगीत आणि या भावगीताची रचना. ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील हे भावगीत तुटले.

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार, बाकी सारे आकार उकार होकार नकार, मागे पडत चाललेल्या स्टेशनां

सारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत. पुसत जावे ढगांचे आकार आणि उराव एक संध आभाळ. पुसत जावे ढगांचे आकार आणि उराव एक संध आभाळ. तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत. ते फक्त काळे भोर डोळे.

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी, सरोवर मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली। आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे, आता आठवतायत ते फक्त काळेभोर।

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत, बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही। उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात। डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात। शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात। विसरण्याचा छंद जडलाय आता शमाला, विसरण्याचा छंद जडलाय आता शमाला या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना। विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा। विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर दत्तळे। आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

रसिक हो, डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या तुटले ह्या भावगीतानंतर कार्यक्रमातील हे शेवटचं चित्रपट गीत. शंकर महादेवन आणि आनंदी जोशी गात आहेत सूर निरागस हो. संगीतकार शंकर एहसान लॉय आणि मंगेश कांगरे यांची ही गीत निर्मिती. कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटातील हे चित्रपट गीत.

रसिक हो, सूर निरागस हो, ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. ऐकत रहा FM रेनबो.

0: इश्टानो निकतेच तुम्ही ऐकलंय स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजातले हे गीत. रचना आशिल्ली श्रीधर कामत हांची आणि संगीत आशिल्ले अशोक पत्की हांचे. 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेतल्या इश्टानो तुम्ही ऐकतात कोकणी गीताची ही कार्यावळ आणि सकाळची बरोबर 11:14 झाली असतात. कार्यावळ मुखार वरूया, ऐकूंक दिता कार्यावळीतले हे मुखावेले गीत.
1: गावया रे गावया गावाचे गीत बा उमेदीन सांगताना बरे.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले मोगा मजा या अल्बमातल्यान हे गीत गायताले सोनिया शिरसाट आणि लक्ष्मण नायक. इश्टानो ह्या गीताची रचना केली पूर्णानंद चारी हाणी आणि हे गीत संगीतबद्ध केले ER विनय हाणी. चला तर कार्यावळ मुखार उरया. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो आणि कार्यावळ कोकणी गीताची. कार्यावळ मुखार वर्तना इश्टानो तुमकां ऐकूंक दिता प्रचला आमोणकर हांच्या आवाजातले हे मुखावेले गीत.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले प्रचला अमोणकर हाणी गायिल्ले हे गीत. हरदत्त खांडेपारकर हांची रचना आशिल्ली आणि संगीत आशिल्ले योगराज नायक हांचे. कार्यावळ मुखार वरिया ऐकूंक दिता मुखावेले गीत दोन सुकण्याची गजाल. हे गीत गायता राजेश मडगांवकर आणि अन्नपूर्णा साखरदांडे.

मोगळ एकपेनो 105.4 मेगाहर्ट्झ चेर एफएम रेनबो सेवेतल्यान तुम्ही ऐकतात कोकणी गीताची कार्यावळ. आणि या खिणाक आम्ही घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत परतून मिळूया ह्याच कार्यावळीन. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झ चेर एफएम रेनबो.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

लक्ष्मण नायक आणि गौतमी हेदे गायताली हे सुंदरशे गीत पूर्णानंद च्यारी हांची रचना आशिल्ली आणि ER विनय हांचे संगीत. इश्टानो, हे गीत आशिल्ले मोगा म्हज्या ह्या आल्बमातल्यान. कार्यावळीतले मुखावेले गीत शंकर महादेवन हांच्या आवाजातल्यान.

शंकर महादेवन हांच्या आवाजान इश्टानो तुम्ही ऐकले हे गीत. रचना आशिल्ली श्रीधर कामत हांची आणि संगीत अशोक पत्की हांचे.

शान हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. राजय पवार हांची हांची रचना आशिल्ली आणि संगीत आशिल्ले अशोक पत्की हांचे. इष्टनो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेतल्यान कोंकणी गीताची कार्यावळ. आणि आता कार्यावळीन मुखार ऐकूया स्वप्नील बांदोडकार आणि साधना सरगम हांच्या आवाजात हे मुखावेले गीत.

साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजातले हे गीत इष्टानो निघतेस तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली श्रीधर कामत हांची आणि संगीत आशिल्ले अशोक पत्की हांचे. इष्टानो ह्या कार्यावळीचे हे जाऊन असा निमाणे गीत जे तुम्ही ऐकतले आता ते असा हरिहरन हांच्या आवाजात. तर आस्वाद घेऊया या गीताचो आणि बरोबर 12:05 इष्टानो ऐकूपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो.

0: इश्टानो, हरिहरन हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले आणि इथल्यान आयची ही कोकणी गीताची कार्यावळ सोपता. आता काही खिणा भितर म्हटल्या बरोबर 12:05 ऐकुपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगाविषयी

0: ते म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमम वहम्याहम.

0: अरे खंय वता इतले ताकतिकेन?
1: आनी खंय? बाजाराक.
0: बाजाराक? आनी पोती खंय तर?
1: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
0: पळयले, ही संवय तुमची, ही संवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
1: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेंतल्यान आमी उलयतात मोगाळीक पेनो. दनपारची बरोबर 12:11 आनी 10 सेकंद जाल्ले आसात. जाणून घेवया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा. इश्टानो, रुपरेषा सांगून जाल्या उपरांत बरोबर आयकुपाक रवात चित्ररंजन ही हिंदी फिल्मी गीताची कार्यावळ. एक वरा 5 मिनटांचेर मोगळ्याक पेनो कातारांचो तुमी आस्वाद घ्यात. भावगीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली दनपारच्या 2 वरांचेर. पश्चिमी संगीताची कार्यावळ इश्टानो आयकुपाक रवात बरोबर दनपारच्या 2:32. प्रायोजित कार्यावळ स्पायस तुमच्या भेटेक येतली दनपारच्या 3 वरांचेर. 3:10 मोगळ्याक पेनो आस्वाद घ्यात पश्चिमी संगीताचो. ऐकूया आरजेज चॉईस. पॉप टाईम पश्चिमी संगीत तुमच्या भेटेक येतले सांजेच्या 4:05. मोगळ्याक पेनो सांजेच्या सभेन म्हटल्या बरोबर 5:10 आयकुपाक रवात पश्चिमी संगीत म्युझिकल कॉकटेल. मराठी गीतांची कार्यावळ सांजेच्या 5:35 तुमकां आयकुपाक मेळटली. 6:05 आयकुपाक रवात रेनबो सांज

इश्टानो सांजेच्या 7:45 ऐकूपाक रवात फार्म टू सिटी. आयज या कार्यावळीन आमी ऐकूया वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर इन गोवा. श्री अमर हेबळेकर हांची सच

इश्टनो सुनिधी चौहान हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. हे गीत आशिल्ले चमेली ह्या फिल्मातल्यान. 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफएम रेनबो सेवेतल्यान मोगाळीक पेनो तुम्ही आस्वाद घेतात. चित्ररंजन ह्या कार्यावळीचो तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतां. तुमच्या खातीर फुडले सुवातेर रोजा ह्या फिल्मातल्यान हे गीत.

मोगळे एक बनो तुम्ही ऐकतात हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्ररंजन. पूण आता दनपारची 12:30 झाली असतात आणि वेळ झाल्लो असा खबरांचो. तर इश्टानो या खिणाक ऐकूया आयच्यो मुखेल खबरो आणि त्याच्या उपरांत परतून ऐकूया हेच गीत तुमच्या खातीर घेऊन येता. तो मेरेन या खिणाक आम्ही ऐकूया मुखेल खबरो.

गीत, हिंदी फिल्मगीताची कार्यावळ चित्ररंजन आणि उधळावे म्हटिले तसे तुम्ही ऐकत आले रफ्तार रफ्तार हे गीत, आणि तेच गीत तुमच्या खातीर परतून एकदा.

0: कहो ना प्यार है या फिल्मातलं हे गीत आशिल्लं इश्टानो, लकी अली आणि राम्या हांच्या आवाजातल्यान, संगीत आशिल्ले राजेश रोशन हांचे आणि रचना आशिल्ली इब्राहिम आश्क हांची. 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेंतल्यान मोगाळेपणो तुम्ही आस्वाद घेतात चित्ररंजन ह्या कार्यावळीचो. तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतं. इश्टानो या खिणाक घेऊया एक लहानसो विसो आणि विसवा उपरांत परतून मेळूया ह्याच कार्यावळीन. ऐकत रवात 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ

0: कॅलिस्थेनिक्स. हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आनी शरीर बळकट करतात.
1: पण योगाचे खाशेलेपण अशें की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आनी मनशाच्या जिविताच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात. योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय. योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात. योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
0: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

मंगळपणो निघतेच तुम्ही ऐकले एक सुंदर असे हे गीत हम साथ साथ है या फिल्मातल्यानं. इष्टानो हे गीत गायताली कविता कृष्णमूर्ती हरिहरण आणि उदित नारायण. रचना आशिल्ली आर किरण हांची. आणि इष्टानो ह्या गीतात सांगता आईची ही चित्ररंजन कार्यावळ हांगा सोंपता. आता काय खिणा भितर म्हटल्या बरोबर एक वराचे रायकोपाक रवात.

इष्टानो दिग्दर्शक मैकल है बैटी आणि मायकल हांच्या आवाजात है कातार, झेफिरिनो डायस हांची रचना आशिल्ली आणि बाबूश हांचे संगीत.

मोगाळ एक पिनो तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेतल्यानं कातराची ही कार्यावळ आणि बरोबर दनपारची 1:20 जाल्ली आसात. कांय खिणां भितर म्हटल्यार बरोबर 1:30 इश्टांनो आयकुपाक रावात कोंकणींतल्यान मुखेल खबरो. तो मेरेन आमी आयकुया कार्यावळीचें हें मुखावेलें कातार भुरगेंपण. तुमच्या खातीर गायता एलिस्टन.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.

0: योग हो फकत एक व्यायाम नय, तर जीवित जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगाविषयी अशे

इश्टानो कातारांच्या कार्यावळीन निकतेच तुम्ही आयकले एडविन आणि आयवोर गायताले इश्ट. ह्या गायताराची रचना आणि संगीत आशिल्ले आयवोर डिकुन्ना हांचे. कार्यावळीन मुखार आयकूंक येता आगुस्तो हांच्या आवाजात नाल्ल.

मग ऐकतो निघतेच तुम्ही ऐकले हे कातार आणि ह्या कातारात सांगताक. आयची ही कातराची कार्यावळ इतल्यान सोंपता. आता बरोबर दनपारची 2 वरां जाल्ली आसात. आयकुपाक रावात मराठीतल्यान गीतां, आयकुया कार्यावळ भावगीत.

श्रोते हो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सवरून एफ एम रेनबो सेवेतून आम्ही बोलत आहोत. दुपारचे ठीक 2:01 झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं भावगीतांच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुरवेला आपण ऐकूया आशा भोसले ह्यांच्या आवाजात हे सुंदरसं भावगीत.

ऋतू हिरवा या अल्बममधलं हे भावगीत नुकतंच आपण ऐकलं श्रोते हो. शांता शेळके ह्यांची रचना होती आणि संगीत होतं श्रीधर फडके ह्यांचं. स्वर होते आशा भोसले यांचे. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवरून FM रेनबो सेवेतून भावगीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता आपण ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजात. मंगेश पाडगावकर यांची रचना आहे आणि संगीत आहे यशवंत देव ह्यांचं.

श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं भावगीत. स्वर आहेत सुधीर फडके ह्यांचे, संगीत आहे राम फाटक ह्यांचं, आणि गीत आहे सुधीर मोगे ह्यांचं.

आशा भोसले ह्यांच्या आवाजातलं हे भावगीत नुकतंच आपण ऐकलं. सुरेश भट यांची रचना होती आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं. श्रोते हो 105.4 MHz आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम. आता ठीक 2:30

गीताबरोबर आजचा हा कार्यक्रम भावगीतांचा कार्यक्रम इथं समाप्त होत आहे. आता ठीक 2:30 आपण ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्याच्यानंतर ऐकूया पश्चिमी संगीताचा कार्यक्रम ज्यूक बॉक्स. आपल्या सोबत घेऊन येत आहे आर जे व्हॅली. श्रोतेओ, हे भावगीत जे गायलं होतं ते गात होते अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा. गीत होतं मंगेश पाडगावकर ह्यांचं आणि संगीत होतं

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. भाजपा गोंय राज्य कार्यकारिणीची बसका आयज पणजेंत घडून येता. बसकेचें उक्तावण केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री यल मुरुगन हांचे हस्तुकीं जालें. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नायक, मंत्री विश्वजीत राणे हांचे सयत भाजपाचे मंत्री, आमदार आनी पक्षाचे वडील फुडारी हे बसकेक हाजीर रावल्यात. फाल्यां देशभरा सयत जगभरांत 12वो आंतरराष्ट्रीय योगा दीस तरेकवार कार्यावळी वरवीं मनयतले. हो दीस निरोगी वार्धक्या खातीर योगा हे संकल्पने सयत मनयतले. ह्या सुवाळ्याचो एक वांटो म्हूण सांस्कृतीक मंत्रालय देशभरांतल्या 100 प्रतिश्ठीत सुवातांनी आंतरराष्ट्रीय योगा दिसाच्यो खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडटले. इतले मजगतीं गोंय राज्यांत फाल्यां संवसारीक योगा दिसाचे फाटभुंयेर राज्यांतल्या 12 मालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळा मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. फीट इंडिया सयत फीट गोवा करपाची मोख दवरतना अंदू 2 लाखां परस चड नागरीक योग दिसाचे कार्यावळींत वांटो घेतले अशें मंत्री तवडकार हांणी सांगलां. फाल्यां सकाळी 5:30 वरांचेर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर ही मुखेल कार्यावळ जातली. व्हिडियो कॉन्फरन्सिंगावरवीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग दिसाचो संदेश कार्यावळींत वांटेकार जाल्ल्यांक दितले अशें मंत्री तवडकार हांणी मुखार सांगलां. गोंय आयुर्वेद आनी योग धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून राज्यांतल्या वेलनेस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. प्रधानमंत्री आपका भारत रोजगार येवजणे खाला पयलेच खेप नोकरी सोदपी तशेंच रोजगार निर्माण करपी कंपनीक अर्थीक मजत मेळटा. फाटल्या 6 महिन्यांत गोंयांतल्या 5,000 वयर लावार्थ्यांक 10 कोटी रुपयांचो निधी दिला अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या. हे येवजणेवरवीं पणजेंत कांय पात्र लावार्थ्यांक निधी वितरणां करपाचे कार्यावळींत ते उलयताले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां मध्य प्रदेशांतल्या जबलपुरांत राज्य पावण्यावयल्या आंतरराष्ट्रीय योगा दिसाचे कार्यावळींत वांटेकार जातल्यो. संबंधीत कार्यावळ सदरांतल्या गॅरिसन मैदानाचेर सकाळच्या 7 वरांचेर जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ओदिशातल्या मयूरभंज वाठारांत 47,600 कोटी रुपयांचे उदरगतीचे प्रकल्पांचो शुभारंभ करतले. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नायक, मंत्री विश्वजीत राणे हांचे सयत भाजपाचे मंत्री, आमदार आनी पक्षाचे व्हडली फुडारी हे बसकेक हाजीर आशिल्ले. फाल्यां देशभरा सयत जगभरांत 12वो आंतरराष्ट्रीय योगा दीस तरेकवार कार्यावळी वरवीं मनयतले. हो दीस निरोगी वार्धक्या खातीर योगा हे संकल्पना सयत मनयतले. ह्या सुवाळ्याचो एक वांटो म्हूण सांस्कृतीक मंत्रालय देशभरांतल्या 100 प्रतिश्ठीत सुवातांनी आंतरराष्ट्रीय योगा दिसाच्यो खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडटले. इतले मजगतीं गोंय राज्यांत फाल्यां संवसारीक योगा दिसाचे फाटभुंयेर राज्यांतल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळां मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. फीट इंडिया सयत फीट गोवा करपाची मोख दवरतना अंदू 2 लाखां परस चड नागरीक योग दिसाचे कार्यावळींत वांटो घेतले अशें मंत्री तवडकर हांणी सांगलां. फाल्यां सकाळीं 5:30 वरांचेर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर ही मुखेल कार्यावळ जातली. व्हिडियो कॉन्फरन्सिंगावरवीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग दिसाचो संदेश कार्यावळींत वांटेकार जाल्ल्यांक दितले अशें मंत्री तवडकर हांणी मुखार सांगलां. गोंय आयुर्वेद आनी योग धोरण 2026 गुंतवणूक आकर्शीत करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून राज्यांतल्या वेलनेस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. प्रधानमंत्री आपका भारत रोजगार येवजणे खाला पयलेच खेप नोकरी सोदपी तशेंच रोजगार निर्माण करपी कंपनीक अर्थीक मजत मेळटा. फाटल्या 6 म्हयन्यांत गोंयांतल्या 5,000 वयर लावार्थ्यांक 10 कोटी रुपयांचो निधी दिला अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या. हे येवजणे वरवीं पणजेंत कांय पात्र लावार्थ्यांक निधी वितरण करतना ते उलयताले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां मध्य प्रदेशांतल्या जबलपुरांत राज्य पांवड्यावयल्या आंतरराष्ट्रीय योगा दिसाच्या कार्यावळींत वांटेकार जातल्यो. संबंधीत कार्यावळ सदरांतल्या गॅरिसन मैदानाचेर सकाळच्या 7 वरांचेर जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ओदिशांतल्या मयूरभंज वाठारांत 47,600 कोटी रुपयांचे उदरगतीचे प्रकल्पांचो शुभारंभ करतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां तांच्या वाडदिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

यू आरजे वॅली अँड देव बरे करू सगळ्यांक. माय मोगाचो येवकार आणि म्हणजे मोगाळ म्होवाळ ऐकपॅनो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो बरोबर 5 वरां जाऊन 32 मिनटां जातात. हांव नेहा करता मना काळजा सावन स्वागत आणि खूप खूप येवकार तुमकां हो विकेंड. आज बरो शेनवारची ही सांज वेळ बरी सुंदर अशी एन्जॉय करूया. फाल्यां संडे सुशेगाद दीस घालोवपाचो आपल्या इश्ट मित्र परिवारा बरोबर घालोवपाचो हो दीस आसता आणि स्वतः खातीर टायम काढून रिज्युविनेट करप म्हणजे स्वतः खातीर थोडासा टायम काढून एक परत एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा स्वतः खातीर तयार करप फुडल्या येता त्या आठवड्या खातीर. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो आणि तरेकवार अशा कार्यावळी आमकां खबर असा खंयच्यो खंयच्यो असतात त्यो पण तरी आम्ही जाणून घेतात आणि एक ल्हानशी नदर आम्ही मारतात आमच्या कार्यावळींचेर. तर मोगाळेशनो काय खेळा भितरच बरोबर 5 वरां जाऊन 35 मिनटांचेर तुमच्या खातीर मराठी गीताची कार्यावळ ताच्या उपरांत रेनबो सांज ऐकुपाक रावत 6:05 मजगती 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जातल्यो. तशेंच 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि ताच्या उपरांत 7:10 द्विभाषीक माळ 12 वर्सां केंद्र सरकाराची पुराय जाल्ल्या निमतान ही कार्यावळ आसता आणि ताचो आज 20वा भाग. ह्या 20वा भागांत तुमकां आयकुपाक मेळटलें संस्कृती हाचेर भाष्य. 7:45 वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर इन गोवा हाचेर श्री अमर हेबळेकर हांची सचिन सुर्लेकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली आणि निर्मिती केल्या प्रिया रेडकर हांणी. ताचे उपरांत 8 वरांचेर कातारा आयकुपाक रावत मजगती मुखेल खबरो तुमच्या खातीर असतल्यो कोकणीतल्यान. तशेंच 8:30 सदां आमकां खबर आसता एक ही फिल्म से ही कार्यावळ आणि आज ह्या कार्यावळीत कटी पतंग ह्या फिल्मातली गीतां तुमकां ऐकुपाक मेळटली. 9 वरांचेर अर्थातच न्यूज एट 9. 9:15 सावन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो. घेऊन येतल्या तुमच्या खातीर आर जे वेल्मा बेस्ट ऑफ द वीक सुरू एक आसतलें 9:15. 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि 10:05 फोन इन कार्यावळ पश्चिमी संगीताची. 11:05 इंग्लिशीतल्यान कार्यावळी दिल्ली इंग्लिशीतल्यान खबरो माफ करा दिल्ली केंद्रावेल्यान आणि 11:10 फ्रॉम दी आर्काइव्स ह्या कार्यावळी बरोबरच पश्चिमी संगीताच्या कार्यावळी सोपतल्यो बरोबर रातच्या 12 वरांचेर आणि ताच्या उपरांत तुमच्या खातीर हिंदीतल्यान खबरो असतल्यो दिल्ली केंद्रावेल्यान. तर ह्यो आसा तरेकवार अश्यो कार्यावळी तरेकवार अश्यो तुमच्या खातीर ज्यो कार्यावळी आज शेनवारच्या सांज वेळार आम्ही घेऊन येवपाचे आसात. बरे बसात बरे एन्जॉय करात आणि ऐकत रावत 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. काय खिणा भितरच तुमच्या खातीर मराठी गीताची कार्यावळ घेऊन येतले.

मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी ऐकताय 105.4 MHz FM रेनबो. बरोबर 5:35 झालेली आहेत. जास्त वेळ घेणार नाही, कारण 5:58 कोकणीमधून बातम्या असतील तुमच्यासाठी. तर पहिलं गाणं तुमच्यासाठी शंकर महादेवन यांच्या स्वरातून कट्याळ काळजात घुसली ह्या चित्रपटासाठी सूर निरागस.

रेले ह्या रे रेला रे ह्या चित्रपटाचं शीर्षक गीत आपण ऐकलं श्रोते हो. तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा हा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलवरती. आणि आता पुढील गाणं तुमच्यासाठी आहे अर्थातच एक नाट्यगीत ज्योत्स्ना हर्डीकर ह्यांच्याकडून.

कैकेयी ह्या नाटकामधून आपण हे नाट्यगीत ऐकलत श्रोते हो. आणि आता पुढील नाट्यगीत तुमच्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा कैकेयी ह्याच नाटकामधून.

श्रोते हो, या कार्यक्रमातील शेवटचं गाणं तुमच्यासाठी आता भावगीत बघ डोळ्याने तू आपण ऐकणार आहोत कानाने. तुम्ही ऐकताय 105.4 MHz FM रेनबो.

श्रोते हो, या कार्यक्रमातील शेवटचं गाणं तुमच्यासाठी आता भावगीत बघ डोळ्याने तू आपण ऐकणार आहोत कानाने. तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

तुम्ही तर माका तरी कांयच दुबाव ना. तर लेट्स सीट एंड एन्जॉय, रिलॅक्स आणि बरी सांज वेळ आसा शेनवारची. एन्जॉय करूया हे गीत ऐकत राहा 105.4 MHz FM रेडिओ.

क्यों मजा आया कि नहीं? आई एम श्योर मजा आया ही होगा. आणि तुम्ही डेफिनेटली तुम्ही जर ऐकता हे गीत ऐकलाच आय एम श्युअर गाडी चलयता असताना तुमकां दिसलं ओ माय गॉड हे गीत ओ वाव आणि तुम्ही गुणगुणल्या असतले आय एम श्युअर. आणि फुडले जे गीत येतात ते खास म्हणजे मिलेनियल्स जी गर्ल्स असतात त्यांच्या खातीर डेडिकेटेड. फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातले हे गीत ऐकूया. सुंदर असे मैंने पायल है छनकाई.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आपलो 68वो वाढदीस मनोवपाक ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात आपल्या पहाडपूर ह्या गांवांक पावली. थंय थळाव्यांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. राष्ट्रपतींचे आगमन जाले उपरांत ओडिशाचे राज्यपाल हरीबाबू कम्मपती आनी मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हांणी तांकां येवकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहाडपूर पावल्यात. राष्ट्रपती आनी ते एकठांय ह्या गांवांक भेट दिली आनी संताली जाहिरा आनी हो जाहिरा ह्या पवित्र उपवनांत प्रार्थना केली. उपरांत ओडिशा सरकाराच्या कार्यकाळाक 2 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान रायरंगपुरांत आयोजित एका व्हड भौशीक कार्यक्रमांत प्रधानमंत्री आनी राष्ट्रपतींनी वांटो घेतलो. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां वाढदिसाची परबी दिली.
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी को जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं. मैं उनके दीर्घायु होने और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं. जगन्नाथ जी भगवान के श्री चरणों में प्रार्थना करता हूं. उड़ीसा की बेटी आज देश के इतने बड़े पद पर पहुंची है, हमारा मार्गदर्शन कर रही है, ये हम सभी के लिए बहुत गौरव की बात है.
0: केंद्रीय माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला आयज भाजपा राज्य कार्यकारिणीची सभा पणजी गोंयात जाली. ह्या वेळार गोंय भाजपा उदरगतीच्या कामाचो नियाळ मंत्री मुरुगन हांणी घेतलो. केंद्र सरकाराच्यो येवजण्यो नागरिकां मुखार पावयात, 40 मतदारसंघात भाजपाचे संघटन घटमूट करात, तशेंच 2027 विधानसभा वेंचणुकेंत भोवमतान भाजपाचे सरकार वेंचून हाडपाक तळागळांतल्यान काम करात अशें मंत्री एल मुरुगन हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांक उलो मारलो. भाजपा सगळ्या 40 मतदारसंघांनी आपली संघटना घटमूट करपाक लागला. आम्ही सगळ्या 40 मतदारसंघांनी लढो दितले. युतीचो निर्णय उच्च कमांड योग्य वेळार घेतले. सुमार 10 मतदारसंघ आसात जंय आमची संघटना आनी घटमूट करपाची गरज आसा आनी ते जातले. 2027 30 जागे जिखपाचो आमकां विश्वास आसा अशें गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी ह्या वेळार म्हळें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज पश्चीम बंग दिवस निमतान पश्चीम बंगालाच्या जनतेक शुभेच्छा दिल्यो. एका सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपतींनी म्हळां की हो दीस राज्याच्या इतिहासात एक महत्वपूर्ण पावणो दर्शयता. तशेंच पश्चीम बंगाल भारताचो अविभाज्य भाग उरतलो हे सुनिश्चित करपाची आकांक्षा आनी दृढनिश्चयाचे प्रतिबिंब हातून दिसता. उपराष्ट्रपतींनी म्हळें की 1947 ह्या दिसा घेतिल्ल्या एका इतिहासीक

0: निर्णयान पश्चिम बंगालात भारताचो अविभाज्य भाग म्हणून निर्मितीचो माग मेकळो आलो. देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जिणेंत पश्चिम बंगालाचे स्थान विशेष असल्याचे ताणी सांगले. हो दीस अशा राज्याचो गौरव करता जाणे साहित्य, संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, व्यापार, वाणिज्य आणि समाज सुधारणा या क्षेत्रातील देशाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिला असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले.
1: हमारी सरकार ओडिशा के संसाधनों को ओडिशा की संभावनाओं में बदल रही है. ओडिशा में बड़ा निवेश आए, यहाँ नए उद्योग लगे, इसके लिए उत्कर्ष ओडिशा जैसे अभियान चलाए जा रहे हैं. इसके तहत अब तक करीब 20 लाख करोड़ रुपए के निवेश प्रस्ताव मिल चुके हैं. 3.5 लाख करोड़ रुपए से ज्यादा की अनेक मेगा परियोजनाओं पर भी काम चल रहा है.
0: डॉ पद्म गुरुमेठ हे भारताच्या आयुष्य मंत्रालया अंतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेवा रिग्पाचे संस्थापक आणि संचालक असतात. डॉ गुरुमेठ हांनी सोवा रिग्पा पद्धतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची शून्यातल्यान उभारणी करपाक आणि हिमालयातल्या उपचार पद्धती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. हे पारंपारीक वखद पद्धतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भौमान पद्मश्री फावो जाला.
2: It was quite challenging task to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Zorikpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India, where they've clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
0: आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 फाल्यां जगभरात मनयतले. अंदूचो हो 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस निरोगी वृद्धत्वा खातीर योग ही ताची संकल्पना आसा. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि अफगाणिस्ताना मधल्या मालिकेतलो तिसरो आणि निमणो एका दिसाचो खेळ सुरू आसा. भारतीय हवामान विभागान उपहिमालयन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमात काय सुवातांनी फाल्यां मेरेन घोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. हवामान विभागान दिल्ल्या म्हायती प्रमाण आज बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि विदर्भात उष्णतेची ल्हारां येवपाची शक्यता आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

विसवा उपरांत सगळ्यांचे परत एक फावट स्वागत. रेनबो सांज या कार्यवळी तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. या खिणाक तुमच्या खातीर आता साधना सरगम हांच्या स्वरातले हे गीत एक घेऊन येता आणि त्याच्या उपरांत परत एक फावट सॉंग डेडिकेशन्स फॉर द मिलेनियल्स.

0: नीरज श्रीधर हांच्या स्वरातलं हे गीत आम्ही ऐकले मोगाळकेपणो आणि बरोबर 6:58 कोकणीतल्यान मुखेल खबर तुमच्या खातीर ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आपलो 68वो वाढदीस मनोवपाक ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात आपल्या पहाडपूर या गावाक पावली. फाल्यां संवसारीक योग दिसाच्या फाटभुंयेर राज्यातल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळां मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. फाल्यां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर सकाळी 5:30 वरांचेर योग दिसाची मुखेल कार्यावळ जातली. ह्या वेळार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमातल्यान प्रधानमंत्री योग दिसाचो संदेश कार्यावळींत वांटो घेतिल्ल्यांक दितले अशी माहिती मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला आज भाजप राज्य कार्यकारिणीची बसका पणजेत झाली. या वेळार गोंय भाजपाच्या उदरगतीच्या कामाचो नियाळ मंत्री मुरुगन हांणी घेतलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंग दिवस निमतान पश्चिम बंगालच्या जनतेक शुभेच्छा दिल्यात. फाल्यां जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जालां. दक्षीण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लेटस हांणी परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेतलो. परिक्षेच्या दिसा कसलीच आडखळ येवची न्हय आनी उमेदवारांक कसलो त्रास जावचो न्हय हे खातीर जिल्लो प्रशासनान जायतीं पावलां उखल्ल्यात. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर रीनीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची वेवस्था केल्या. विद्यार्थ्यांक वेळेर पावपाक मदत जावची म्हणून ही बस सेवा सकाळी 9:30 वरां सावन सुरू जातली. दादल्यांच्या क्रिकेटांत भारत आणि अफगाणिस्तान मधल्या मालिकेतलो तिसरो आणि निमणो एका दिसाचो खेळ सुरू आसा. भारताक 219 धावड्यांची मोख दिल्या. आणि हवामान विभागान दिल्ल्या माहितीप्रमाण आज बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि विदर्भात उष्णतेची लाट म्हणजे हीट वेव्ह येऊपची शक्यता आसा. इतल्यान मुखेल खबरो सोपल्यो.

रेनबो सांज या कार्यवणीत विसावा उपरांत सगळ्याच्या परत एक फावट स्वागत. बरोबर 7 वरां जावन आता 1 मिनिट जाय तितले, तर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जातल्यो. आणि ह्या कार्यवळीतले निमाणे गीत तुमच्या खातीर परत एक फावट शान हांच्याच स्वरात घेऊन येता आणि ही कार्यावळ सोपयता. शान हांचेच गीत आम्ही ऐकूत ही कार्यवळ सुरू केली आणि आता शान आणि सागरिका तांची भयण तुमच्या खातीर घेऊन येतात डिस्को दिवाने. मोगा इश्टानो, तुमच्या खातीर हांव हें गीत घेवन येतलें कांय खिणा भितरच. आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

ए आय आर एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स मोगाळ ऐकपण 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ऐकता आणि आता फार्म टू सिटी या कार्यावळीत तुमच्या खातीर ॲग्रीकल्चर द्रोण हाचेर विश्वजीत प्रजापती हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत आता आमी ऐकूया.

0: ऐकोप आहे ना, नमस्कार. ऍग्रीकल्चरा भितर ऍग्रीकल्चर ड्रोनचो वापर हो एक आता महत्वाचो असो एक विषय जावन आसा. आणि ताज्याच खातीर आयज आमच्या आकाशवाणी केंद्रान आयसीआर कृषी विज्ञान केंद्राचे टेक्निकल ऑफिसर श्री विश्वजीत प्रजापती आयले आसा. ऍग्रीकल्चरा भितर तशें पळोवपाक गेल्यार मॉडर्नायझेशन आणि मेकॅनायझेशन आयले आसा, म्हणजेच कितें आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण आयले आसा. ताचोच एक महत्वाचो भाग म्हणल्यार ऍग्रीकल्चरा भितर ऍग्रीकल्चर ड्रोनचो वापर. आतां आमी खूब कडेन पळयता की लग्ना भितर जावं कितें व्हडले व्हडले सभा आसता ताचे भितर फोटोग्राफी जावं व्हिडिओग्राफी करपाक ड्रोनचो वापर करता. ऍग्रीकल्चरा भितर सुद्धा ऍग्रीकल्चर ड्रोनचो वापर आतां चालू जाल्लो आसा. म्हणजे अन्य जे कितें स्टेट्स आसा ताचे थंय पळोवपाक गेल्यार ऍग्रीकल्चर ड्रोनचो खूब कडेन वापर करता. तर हीच खोल अशी माहिती दिवपाक श्री विश्वजीत प्रजापती आसा. विश्वजीत जी, तुमचे आकाशवाणी केंद्रातर्फे स्वागत करता.
1: सगळ्यांक माझो नमस्कार.
0: विश्वजीत बाब, म्हाका एक सांगा की आता ऍग्रीकल्चरा भितर ऍग्रीकल्चर ड्रोनचो वापर ही मातशी नवीन गोष्ट आसा, हाची आमकां आयकोप्यांक सखोल अशी माहिती दियात पळया.
1: ऍग्रीकल्चर ड्रोन जे आमी ऍग्रीकल्चरान यूज करता ते चड करून आमचे ते भात शेती आसा, जावं ग्राउंड नट्स आसा, नाजाल्यार आमचे कावपी अळसाणो आसा, तेतून चडान चड यूज जाता. आनी ते यूज केल्यार आमकां बरेचशे असे लेबर आनी टायम सेव जाता.
0: म्हणजे तुम्ही सांगले तसे भात शेती ज्यांचे कडेन आसा, ज्यांचे कडेन व्हेजिटेबल कल्टिवेशन आसा, तांकां हेचो चडान चड उपयोग जावं शकता. आतां ज्यांचे कडेन कुळागर आसा, म्हणजे व्हडले व्हडले माड आसा, माडी आसा, थंय मातसो हेचो वापर रेस्ट्रिक्टेड आसतलो अशें दिसता म्हाका.
1: तुम्ही सारखे उलयलेत राहुल बाब.
0: बरे विश्वजीत बाब, आता हे ऍग्रीकल्चरचो ड्रोनचो वापर करता आम्ही असे तुम्ही सांगले, चले ते स्प्रे किती करप हे मात्शे आमकां सगळ्यांक सांगा.
1: तेतून आमकां लिक्विड फर्टिलायझर नाजाल्या इन्सेक्टिसायड नाजाल्या व्हिडिसायड असे यूज करूंक मेळटा. पण आमी ऍग्रीकल्चरा भितर चडान चड आमी न्युट्रिशन आसा पळय, न्युट्रियंट नॅनो युरिया नॅनो डीएपी त्याचो वापरचो रेकमेंडेशन करता. जाय जाल्यार थोड्या मात्रान आमी व्हिडिसायडर पण यूज करपाक शकता, पण तेकाय मातशे केन्ना केन्ना प्रॉब्लम जाता जर त्याची क्वांटिटी सारखी नसल्या.
0: बरोबर. आता तुम्ही सांगले की लिक्विड फर्टिलायझर हो एक आता नवीन कन्सेप्ट असा, म्हणजे आम्ही पहिली गुळी घालताले, सारे मारताले, युरिया डीएपी ते आम्ही असे हातीन मारताले, पण आता लिक्विड फर्टिलायझर आयले असा, नॅनो युरिया नॅनो डीएपी आयले असा, ते लिक्विड फॉर्मान असता. आणि ते लिक्विड जे असता ते उदकान मिक्स करून त्या ड्रोन जो असा त्या ड्रोनाक अटॅचमेंट असता, आणि त्या ड्रोनान ते लिक्विड घातले वता आणि मागीर

0: गुगल ड्रोन जो आसा तो फ्लाय करता तू आणि मागीर तो स्प्रे करता, अशेंच आसा न्ही?
1: सारकें राहुल बाब, आमचे कडेन ड्रोन आसा, तेची कॅपेसिटी 10 लिटर आसा. 10 लिटरान आमी अर्दे लिटर आमचे नॅनो युरिया नाजाल्यार नॅनो DAP घालता, आनी ते उपरांत आमी उरलेले आहा पळय 9.5 लिटर आहा पळय ते आमी उदक घालता. अशें मिश्रण आमी यूज करता आनी तें मिश्रण यूज करून 10 लिटरांची आमकां फवारणी एका एकरान जाता. अशें करून आमकां 10 मिनटां भितर आमी 1 एकर करपाक शकता.
0: एक एकर फक्त 10 मिनटां भितर जाता आणि त्याका लेबर ना, त्याका आणि वेळ सेव जाता. म्हणजे सगळ्यात महत्वाचे असं ते आमच्याकडे गोव्या भितर लेबर प्रॉब्लेम असा आणि टाइम प्रॉब्लेम असा.
1: इंग्रजीन एक म्हण असा, टाइम इज मनी. ताका लागून जर शेतकऱ्याचे आम्ही 4 ते 5 वरां जे शारे मारपाचे टाइम असा ते जर सेव झाले जाल्यार ताका 10 मिनटां भितर ते काम करून आमचे ते उरलेले टायम आहा पळय ते आनी कितें कारणान लावपाक शकता. पोल्ट्री आसूं, डेरी आसूं, नाजाल्यार भुरग्यांक शिकोवपाचे आसूं, नाजाल्यार दुसरे कितें बिजनेस.
0: म्हणजे ताचो जो कितें जोडधंदो आसता तोय तो टायम ते सेव करून ते सगळे करू शकता. अत्यंत म्हत्वाची अशी तुम्ही माहिती दीत असा आमकां. आता गोंया भितर प्रामुख्यान भात शेती असा जावं व्हेजिटेबल कल्टिवेशन असा, ताच्या भितर तुम्ही सांगल्या प्रमाण जे कितें भात शेतीक नॅनो युरिया असा, नॅनो DAP असा, अथवा आजूबाजूक जे कितें वीड्स आयिल्ले आसा त्या वीड्स मारपा खातीर सुद्दां ह्या ड्रोनचो वापर करपा येता. म्हणजे विशिश्ट प्रकारचे विडिसायड वापरून त्याचो वापर करून ते वीड्स जे आसा ते नष्ट करपा जाता. विश्वजीत बाब, तुम्ही आता आमच्या ICR CCRI KVKचे रजिस्टर्ड ड्रोन पायलट असा, म्हणजे तुमकां डायरेक्टरेट ऑफ सिव्हील एव्हिएशन हाज्या कडल्यान एक सर्टिफिकेट आसा, तुम्ही एक रजिस्टर्ड ड्रोन पायलट जावन आसा. सो आता आमचे खुबशे तरणाटे आसा जे बरे शिकिल्ले आसता आणि ज्यांका काही कारणास्तव जॉब आसना, सो तो एक स्वयंरोजगार म्हणून ॲग्रिकल्चर ड्रोन उडोवपाचो एक सुवर्ण संधी कशी जाऊ शकता हाचे आमकां आयकोप्यांक माहिती दियात.
1: बरेचसे असे प्रश्न विचारला तुम्ही राहुल बाब. आता आम्ही पळोवपाक गेले जाल्यार आमचे प्रधानमंत्री असा त्यांच्यानी हांगा ड्रोन दीदी म्हणून एक स्कीम काढलेली आहे. ते भितर आमची लेडीज जे असा, महिला असा, त्यांना ते ड्रोन उपयोग करून ते आपले स्वतःचे रोजगार करपा शकता. तशेंच आमचे तरणाटे आहा पळय ते MPKV राहुरी असा, थंय ते DGCIचो एक रजिस्टर्डचो ऑर्गनायझेशन असा.
0: MPKV राहुरी म्हणल्यार एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असा महाराष्ट्रात, थंय तुमकां रजिस्टर्ड ड्रोन पायलट जावपाक एक संधी उपलब्ध असा.
1: सारखे राहुल बाब, थंय वचून आम्ही शिकपा शकता आणि थंयच्यान लायसन्स मेळ्ळ्या उपरांत तरणाटे ड्रोन परचेस करपाक शकता. एक बारीकसो 10 लाखांचो लोन काढून आणि ते जे पैसे असा ते त्यांचे 2 ते 3 वर्सांनी फारीक जातले, कारण तुमकां भरपूर सपोर्ट गव्हर्नमेंट कडल्यान असा आणि भरपूर शेती असा ती अशी असा त्याका गरज असा आयज काळाची ड्रोन मारपाची. तर एका गावांत जर एक तरणाटो रेडी जाता ड्रोन चलोवपाक जाल्यार त्यांकां भरपूर
0: बरे बरे संधी उपलब्ध असा,
1: गावाकूय बेनिफिट जातले आणि त्याकाय बरे
0: एक मिळकत सोर्स ऑफ इन्कम जाऊ शकता. सो विश्वजीत बाब, तुम्ही आता सांगल्याप्रमाण की शेतकऱ्यांक ड्रोनचो फायदो कसो जाता, जे कोण भात शेती करता जावं व्हेजिटेबल कल्टिवेशन करता त्यांका शेतकऱ्यांक कसो फायदो जाता आणि वेळ, लेबर आणि टाइम सेव्ह कसो जाता. आता म्हाका एक सांगा की हेतून ड्रोनचा वापर करता असताना आम्ही ते तुम्ही सांगले की 1/2 लिटर लिक्विड फर्टिलायझर घालता जावं 1/2 लिटर जे कितें विडिसायड असता ते घालता आणि उरलेले उदक घालता. सो एक युनिफॉर्मिटी असा काय ना? म्हाका दिसता युनिफॉर्मिटी असा आणि योग्य पद्धतीन स्प्रे जाऊ शकता.
1: पहिली काळान आम्ही जेव्हा ते गोळी मारताले, सारे मारताले, त्यांना हातीन जेव्हा उडयताले त्यांना ते युनिफॉर्मिटी येई नसली. ड्रोनान आम्ही सेट करपा शकता फवारणी कितकी खंय कशी जावपाक शकता जाल्यार त्यांची युनिफॉर्मिटी येता आणि सारोचो वेस्ट जायना. ते सारखे शेत असा पळय शेतान पडटा आणि सारखे प्रमाण ते एब्झॉर्ब जाता.
0: म्हणजे सम प्रमाणान सगळीकडे कित्याक ते लिक्विड फर्टिलायझर असा आणि ते लिक्विड फर्टिलायझर जे असा ते बरे डिझॉल्व जाता आणि ते सम प्रमाणान सगळीकडे जे कितें भात शेती असा त्याका मेळटा.
1: आणि पळोवपाक गेले जाल्यार ते आमचे शेतकरी आहा पळय त्यांना त्याचे रिएक्शन, ॲलर्जी आणि त्याचे द्वेष असा पळय त्याच्यातून तो सेव जाता, कारण ते गुळी असा पळय ते कॅमिकल असता ते आमचे शरीरान वचून मागीर तरातराचे आमकां द्वेष दिता, तेच सुद्धा शेतकरीक
0: सेव जाता. ओके, आता आम्ही आमच्याकडे ICR CCRI KVK भितर 2 ड्रोन असा, पण आमकां कॉन्टॅक्ट कसो करप?
1: बरे एक प्रश्न असा तुमचे राहुल बाब. आमच्याकडे

0: डेमॉन्स्ट्रेशन दिवपा दोन ड्रोन आसा ते पळोवपाक गेले जाल्यार तुमी आमकां कृशी विज्ञान केंद्र आयसीआरचे एक्सटेंशन विंग आसा ताका तुमी कॉन्टेक्ट करपाक शकता आनी तुमची बारीकशी म्हायती दिवन तुमी थंय आपले रिक्वेस्ट रजिस्टर करपाक शकता आनी मागीर ते आमचे ऑफिसर्स आहा पळय ते तुमकां ते डेमॉन्स्ट्रेशन करतले मागीर तेचो फायदो चडान चड फार्मर येवन पळोवन मागीर ते आयडिया मेळटली की आमी शेतीन एग्री ड्रोन यूज केल्यार आमकां बरें पडटले.
1: ओके विश्वजी बाब, आमी आतां एग्रीकल्चर ड्रोन जेन्ना वापरतात तेन्ना आमी वेळेची बचत करता तशी उदकाची बचत करता. म्हणजे तुम्ही सांगले की 10 लिटर 9.5 लिटर उदकान तुम्ही 1 एकर स्प्रे करून तुमचे जे कितें लिक्विड सारे आसा ते तुम्ही वापरू शकता, जावं लेबरचो कॉस्ट असता तोय तुम्ही सेव्ह करू शकता आणि युनिफॉर्मिटी हाडू शकता. म्हणजे स्प्रे करता असताना आता आम्ही हातीन जेव्हा गोळी मारता त्यांना मात्र खं तरी फाटी फुडे जाऊ शकता, पण या हातून युनिफॉर्मिटी असा याका आमका ऐकोप्यांक मात्र सांगात.
0: तुमचे म्हण बरोबर असा राहुल बाब, हांगा जेव्हा आम्ही एग्री ड्रोन यूज करता वेळ आमचो सेव्ह जाता आणि इम्पॉर्टंट असा ते आमचं उदक सेव्ह जाता. आयज काल उदक सेव्ह करपाची खरोखर गरज आता. हांगा आमी 50 ते 100 लिटर आमी सारे मिक्स करून मागीर फवारणी करता तेन्ना लॉस जाता आमकां. हांगा आमकां एटलिस्ट 80 to 90% तुमचे आसा उदक पळय ते सेव्ह जाता, कारण 1 एकरान 10 लिटरान आमी स्प्रे करून सोडटा.
1: साडे नऊ लिटर तुम्ही आता 10 लिटर म्हणता, 9.5 लिटरानूच जाता उदक. म्हणजे कितके कमी उदक लागता आणि तितक्याच ताकदीचे आमकां साऱ्याचोय वापर, जे लिक्विड सारे आसा त्याचोय तुम्ही तेथून वापर करून तेही सेव्ह जाऊ शकता. विश्वजीत बाब, आणि एक महत्वाचा प्रश्न असा की आताचे जे तरणाटे असा ते मात्र मॉडर्न जे किती गोष्टी दिसता मात्र ते आकर्षित जाता. आता हे ड्रोन जे असा ते मात्र मॉडर्न गोष्ट नी, सो जेव्हा ही मॉडर्न गोष्ट त्यांच्या फुडे आम्ही दौरतले त्यांना ते निश्चितपणे ते शिकून त्याचं चडान चड ते एग्रीकल्चरा भितर एग्रीकल्चर ड्रोनचा वापर करू शकता. सो एग्रीकल्चरान जेव्हा आम्ही एग्रीकल्चर ड्रोनचा वापर करता त्यांना हे तरणाटे असतात ते कसे पुढे येऊ शकता?
0: तुमचे सारखे असा राहुल बाब, तरणाटे असा ते आता चिखलान शेतान वचपाक पळयना, असे किदे त्यांना मॉडर्न इक्विपमेंट असा एक गेम खेळटा तसे त्यांना दिसता एक ड्रोन उडोवपाची संधी आणि मॉडर्नायज असे दिसता अरे आम्ही किती तरी बरे करता. आणि जर एक तरणाटो भरपूर जर ड्रोन चलयता जाल्यार तिका फुडे वचून एक पायलट जावपाची संधी सुद्धा मेळटा.
1: बरोबर. आता तुम्ही सांगले की चिखलान वचपाची गरज ना, कित्याक बांदार उभे राहून त्याने ड्रोन उडोवपाचो आणि परत तो बांदार लँड करपाचो ड्रोन. म्हणजे भितर भात शेती भितर चिखल असता त्या चिखलान वचपाची गरजच ना त्याका.
0: एकदा ड्रोन फ्लाय झालो जाल्यार त्याका चिखलान वचपाची गरज ना आणि तो बाहेर राहून चिखलान वच नसताना आणि बरे कपडे घालून सुद्धा हांगा ते उडोवपाक शकता आणि त्याका एक बरेचसे दिसता बरी संधी दिसता. आमचे तरणाटे आहा पळय त्यांना आम्ही ड्रोन चलयता एक त्यांना उमेद येता आम्ही किती तरी करता आणि शेती सुद्धा एका लागून लाभांतरित जातले.
1: विश्वजीत बाब, ऐकोप्यांक आता एक अत्यंत महत्वाची अशी एक निमाणीक माहिती दिवपाक पळयता हांव, ती म्हणजे आमकां जर कॉन्टॅक्ट करपाक जाय जाल्यार PCKVK@gmail.com. हांव परत आणि एकदा रिपीट करता, PCKVK@gmail.com. हांकां तुम्ही एक मेल करप जेंका कोणाक एग्रीकल्चर ड्रोनचो वापर करपाक जाय तांच्यांनी एक तेंका सिंपल एक मेल करप आणि त्या मेल करता असताना त्या जो कोण मेल धाडटा त्याची संपूर्ण अशी माहिती दिवप तेणें, म्हणजे त्याचे नाव दिवप, मोबाईल नंबर दिवप, ताचो कॉन्टॅक्ट नंबर दिवप आणि त्याची शेती भात शेती जावं किती वेजिटेबल कल्टिवेशन खंय असा पिकावळ किती तो काढटा याचो ॲड्रेस त्याने त्या मेला भितर दिवपाक जाय. आणि जेव्हा मेल आमकां येतलो म्हणजे PCKVK@gmail.com आमकां जेव्हा मेल येतलो त्यांना आम्ही रोखडेच त्यांना कॉन्टॅक्ट करून तांच्या वेळेनुसार आणि आमच्या वेळेनुसार आम्ही थंय पावतले आणि ते ड्रोनचो जो किती वापर करपाक जाय तो आम्ही थंय करू शकता. विश्वजीत बाब, अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्ही आज आमकां ऐकोप्यांक दिल्ली असा. हांव आकाशवाणी केंद्रातर्फे आणि सगळ्या ऐकोप्यातर्फे तुमचे मनःपूर्वक असे आभार मानता. नमस्कार.
0: धन्यवाद राहुल बाब, हांव आकाशवाणीचो धन्यवाद दिता की म्हाका हांगा उलोवप दोन उतरां सांगपाक संधी दिल्या बद्दल. थँक्यू.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आपलो 68वो वाडदीस मनोवपाक ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात आपल्या पहाडपूर या गावाक पावली. फाल्यां संवसारीक योग दिसाच्या फाटभुंयेर राज्यातल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळां मंत्री दोतोर रमेश तवडकार हांणी दिल्या. फाल्यां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर सकाळीं 5:30 वरांचेर योग दिसाची मुखेल कार्यावळ जातली. ह्या वेळार व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमातल्यान प्रधानमंत्री योग दिसाचो संदेश कार्यावळींत वांटो घेतिल्ल्यांक दितले अशी माहिती मंत्री तवडकार हांणी दिल्या. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला आज भाजपा राज्य कार्यकारिणीची बसका पणजेत झाली. या वेळार गोंय भाजपाच्या उदरगतीच्या कामाचो नियाळ मंत्री मुरुगन हाणें घेतलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंग दिवस निमतान पश्चिम बंगालच्या जनतेक शुभेच्छा दिल्यात. फाल्यां जावपी रिनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचो जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांणी परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेतलो. परिक्षेच्या दिसा कसलीच आडखळ येवची न्हय आनी उमेदवारांक कसलोच त्रास जावचो न्हय हे खातीर जिल्लो प्रशासनान जायती पावलां उखल्ल्यात. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर रिनीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची वेवस्था केल्या. विद्यार्थ्यांक वेळेर पावपाक मदत जावची म्हणून ही बस सेवा सकाळी 9:30 वरां सावन सुरू जातली. दादल्यांच्या क्रिकेटांत भारत आणि अफगाणिस्तान मधल्या मालिकेतलो तिसरो आणि निमणो एका दिसाचो खेळ भारतान 9 गड्यांनी जिंकलो. आणि हवामान विभागान दिल्ल्या माहितीप्रमाण आज बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि विदर्भात उष्णतेची लाट म्हळ्यार हीट वेव्ह येवपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान मुखेल खबरो सोपल्यो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स 105.4 मेगा हर्ट्स तुम्ही ऐकतात. आता बरोबर 8 वरां जातात आणि हो वेळ सगळ्यांकूच खबर असा, सगळे सामके आतुरतायेन वाट पळयतात. येस, कांतारांच्या कार्यावळीची कांतारां तुमच्या खातीर आसता. हे दर दिसा रातच्या 8 वरांचेर हे अर्धवर तरेकवार अशी मधुर मवाळ सुंदर सोबीत कांतारां तुमच्या खातीर आमी घेवन येतात आणि तुम्ही बरे बसता, बरे एन्जॉय करता. आणि आज हो शेनवारचो दीस म्हणटकच विकेंड असा आणि सगळ्यांकूच बरे सगळे दिसाची थकावट, सगळे टेन्शन आणि जे कितें आमच्या तकलेन आसता ते आमकां विसरपाक जाय आसता. आणि डेफिनेटली तुम्ही जेन्ना रेडिओच्या माध्यमातल्यान ही मधुर मवाळ गीतां जेन्ना आयकतात तेन्ना आय एम शुअर तुम्ही तितल्या वेळा खातीर तरी तुमचे टेन्शन, तुमचो स्ट्रेस जो आसा तो विसरता. तर कार्यावळीक सुरवात करुया. रातचो वेळ आसा, थोडे जाण डिनर करता आसतले म्हणटकच कितें तरी आमट टीक खावपाची म्हाका तरी रूच आयल्या आणि हे कांतार तुमच्या खातीर घेवन येता. मोग आमट टीक, प्रिन्स जेकब अँड कॅरबिनो.

मोगा मांदोलीन घेवन आयले तुमच्या खातीर ओलावो. ह्या खिणाक घेता एक ल्हानसो ब्रेक. मोगा ऐकप्यानू तुम्ही आयकतात कातारची कार्यवळ. रोखडीच परत मिळूया. खंयच वचू नाकात. आयकत रावात FM रेनबो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या.

आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वा खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एमयू घेऊन आले तुमच्या खातीर रितीन बाय आणि आता कार्यावळीच्या निमाणे कडेन उशा उत्तोफांचो हो तो घेऊन येता मोग आणि राग.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 8:30 आणि 40 सेकंड आमच्या स्टुडिओत ही कार्यावळ हांव आसतना निमाणी म्हळ्यार 9:00 मेरेन म्हजो आनी तुमचो साथ. ताचे उपरांत तुमच्या खातीर 9:00 न्यूज एट 9 आनी 9:15 सावन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले आर जे वेल म्हाज्यो चलतल्यो रातच्या 12:00 मेरेन. तर ही कार्यावळ आतां तुमच्या खातीर एक ही फिल्म से घेवन येता, कटी पतंग या फिल्मातली गीतां. 1971 ही फिल्म जी दिग्दर्शीत केली शक्ती सामंत हाणी आणि मुखेल भूमिका आशिल्ल्यो आशा पारेख, राजेश खन्ना हांच्यो, साथ दिल्ली प्रेम चोपरा आणि बिंदू मदनपुरी. गीतकार आशिल्ले आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया ह्या फिल्मातली गीतां, किशोर कुमार हांचो हो स्वर.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां

त्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स, एक ही फिल्मचे ही कार्यवळ चालू असा. आणि ह्या कार्यवळीत आज आम्ही कटी पतंग ह्या फिल्मातली गीतं ऐकता, ज्याचे दिग्दर्शन केले शक्ती सामंत आणि मुखेल भूमिका आशिल्लो आशा पारेख आणि राजेश खन्ना हांच्यो. 1971 ही फिल्म प्रदर्शित झाली. तर किशोर कुमार हांचा स्वर परत एक फावट घेऊन येता, जो कहते हैं की ये शाम है मस्तानी.

मग ऐकपेनो हे सुंदर असे गीत जे आशा भोसले हांच्या स्वरातले आम्ही ऐकले आणि माका दिसता तांच्या सारखी सिंगर आणि जाणे शक्यच ना, जावप शक्यच ना. आणि ज्या तरेन तांणी हे गीत म्हणला, इतले वर्सटायल तांचो आवाज आणि इतले बरे दिसता आयकुपाक. सगळ्या रेंजीतली गीतां तांणी गायिल्ली आसा. हॅट्स ऑफ टू हर आनीक आमची आर्गां. मोग ऐकपेनो ह्या कार्यावळीच्या निमाणे कडेन परत एक फावट किशोर कुमार हांच्या स्वरांतले ये जो मोहब्बत है.

मग अष्टानो तुम्ही ऐकत आले ही निमाणी कार्यावळ आईच्या दिसाची नो वरा मेरेनची. एक ही फिल्मचे ही कार्यावळ इथल्यान हांगा सोंपता आणि आता नऊ वरांचेर तुमच्या खातीर न्यूज एट 9 आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित जातली आणि त्याच्या उपरांत आर जे वेल्मा घेऊन येतले तुमच्या खातीर पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी बरोबर 9:15 सावन. ऐकत रावा 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. हाव नेहा, घेता तुमचो निरोप आणि आवडता तुमका ही सुंदर अशी सांजवेळ. टेक केअर, गुड नाईट.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात. दरेकाचं

0: तो आपापलो फायदो आसा, पूण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता। देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता।
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा।
3: योगक्षेमं वहम्याहम्।

इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आमी आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.

गोंयकारांचें नांव आमी सगळ्यांनी वयर काडूंक जाय आनी आमची फुडली पिळग आसा ताणें वयर काडूंक जाय. इट्स ऑल इन द हँड्स ऑफ द जनरेशन्स टू कम एन्ड दॅट इज वाय दे से दॅट द यूथ ऑफ टुडे आर द फ्युचर पिलर्स ऑफ आवर नेशन.